वडलाना झाडनीचे रमकुडी जय होती रे, वडलाना झाडनीचे रमकुडी जय होती रे। टाडो टाडो वायरन हे, टाडो टाडो वायरन, टाडो टाडो छायलो, टाडो टाडो वायरन, टाडो टाडो छायलो।